0: हांगहार अंगार दो मेंदुर कोरी इकार गड़ फणा रहे रिपीट एरे दिया गड़ तिरी हूं आदि बुद्ध दो गेरे मेंदम पार गड़ तिरी हूं हांगहार
1: हम एकनी दिवे ही राज्य चाडू
2: कोम्मे उमुरका
3: कोम्मे फांतियका
2: कोम्मे गिंतियका दिवे ही राज्य के अड़ू इंहा सतरसे के साल इसनुए किलोहर्ट्स मीडियम वेव
3: अड्डी हनुए मेगाहर्ट्स एफएम बैंड
4: में हर गड़िंग में दुरुकुरी एगार गड़ी साल इस फस मिनट अड़ो सोमंते गेंदवनी दिवे ही राज्य गड़ू मेगड़ी कालकुन में कुरिये दानी सरकार के एवलाना देन्यवं अदे अमिला फरातक के देन्यवं तकाई को हुआ दो अतोलो उतुरुपुरी दांदू मेजिस्ट्रेट कोर्ट दांदू दिवे ही राज्य नंबरो हसते का फस्तोलस नुएं ए ओब्लिक तेहा सबीस ओब्लिक थिने एवलान दरन्यं उत्तो बेलुमा दरन्यं ओविगे मिदन्नवा फरातु के मच्छ दावा कुरा फराते वानमा मियदुम फेशिगें हैद्दु हुगे तेरेगा लियुमकुं एकं गाफलिफ दांदू मेजिस्ट्रेट कोर्टं एंगे वुं एदमे आयशत इब्राहिम वीनमति गाफलिफ दांदु सव्वीस मुहर्रम सादसे का सालिस अशे नुए जुलाई देहा सब्बीस हुआ दो अतोलु उतुरुबुरी दांदू मेजिस्ट्रेट कोर्ट दांदू दिवेहिराज्य नंबरु हसते का फस्तोलस नुएं ए ओब्लिक देहा सब्बीस ओब्लिक हतरे एरोलान दरन्यिंग उत्तो बेलुमा दरन्यिंग ओविगे मिदन्नवा फरातुगे मच्छ दावा कुरा फराते वानमा मियदुम फेशिगें हैद्दु होगे तेरेगा लियुमकुं एकं गाफलिफ दांदु मेजिस्ट्रेट कोर्टं एंगे वुं एदमे अब्दुल अजीज मुहम्मद डेजेमागे गाफलिफ दांदु सव्वीस मुहर्रम सादस्तेग सालिस अशे नुए जुलाई देहा सब्बीस मुलकतोलु वेवशु मेजिस्ट्रेट कोर्ट मीम वेवा दिवेहिराजे नंबरु हसतेक फंसवीस ए ओब्लिक देहा सब्बीस ओब्लिक हाय एयरलाइन वारिसन साबित कुरुं मिदनवा फरातुगे वारिसकु हुरिनमा आयली गोतुं हुरि गैकं बायांकों हद्दु होगे तेरेगा लियुमकों मुलकतोलु वेवशु मेजिस्ट्रेट कोर्टं अंगवा देवुं एदेमे अलमरहुमा आयशत इब्राहिम गस्तोशुगे मीम वेवा सव्वीस मुहर्रम सादस्ते का सालिस अशे नुए जुलाई देहा सब्बीस मुलकतोलु वेवशु मेजिस्ट्रेट कोर्ट मीम वेवा दिवेहिराज्य नंबरु हसते का फंसवीस ए ओब्लिक देहा सब्बीस ओब्लिक फाहे एयोलान मिल्कुवेरिकं मिदन्नवा तंतना तकेतीगे मिल्कुवेरिका मामे दु दावा कुरा फराते वानमा हद्दु होगे तेरेगा लियुमकुं मिक मुलकतोलु वेवशु मेजिस्ट्रेट कोर्टं एंगे वुं एदेमे मीम वेवशु गस्तुशु गे क्या बंडारे गोती गावा एम्मिहा आयमारातका नूफुले मुदला रुकस सव्वीस मुहर्रम सादस्ते का सालिस अशे नुए जुलाई देहा सव्वीस अलगन मेंगे बप्पा अलिफ अलिफ मतिवेरी माजहिगे अहमद हसनवणी देहा सब्बीस जुलाई नुए गणिया वेफे वीमा बप्पगे मचं एविस दरन्य नुवता वसियते वानमा देहा सब्बीस ऑगस्ट दिहाईगे कुरिंग अलगन मिन्ना गुलवा एकर निम्मेवुं एदेमे आयलाक फरातुं हुसैन शरीफ फोन हते नुएं एके फहिन नुएं हाइं हतरे आली शरीफ फोन हतें हतें हतें हाइं नुए फहिन एके हसन शरीफ फोन नुए नुए दे देतीनें हाइतीने अर्गन में गे लुब्वेति मम्मा वावु नाबितु मंजिल जमीला हुसैन दोम्मनिके वनी देहा सब्बीस जुलाई हाइक गणियावे फे वीमा मम्मा के मच्चं एविस दरन्य नुवता वसियते वानमा देहा सब्बीस ऑगस्ट आशे के कुरिंग अर्गन में ना गुलवा एकर निम्मे वुंगे दे में आयलाग फरातुं मुहम्मद सोबाह फोन नुए नुए नुए हतरे तीने थीनेंगे के नसीमा अहमद फोन हतें हतरे फहे हतरे देंग हाइं हते अली नसीर फोन हतें हतें हते तीनें हते सुमे सुमे फातमत नसीर फोन नुए नुए हतें आशे नुए हतें हते अलगन मेंगे मम्मा हा बुरकिगे ಐಷತ್ ಅಹ್ಮದ್ ಖಮಣವಣಿ ದೆಹಾ ಸಬ್ಬೀಸ್ ಮೇ ಅಶಾವಿಹುಗ ನಿಯಾವಿಫೆ ವಿಮಾ ಮಮಗೆ ಮತ್ಸಂಗ್ ಎವಿಸ್ ದರಣ್ಯ ನುವತ ವಸಿಯತೆ ವಾಣಮ ಎಮಸ್ತುವಹುಗೆ ತೆರೇಗ ಅಳುಗನ್ ಮಿಣ್ಣಾಗೊಳುವ ಎಖ ನಿಮ್ಮೆವುಂಗೆದೆಮೆ ಆಯುಲಾಗ್ ಫರಾತುಂಗ್ ಅಬ್ದುಲ್ಲಾ ಮುಫೀದ್ ಫೋನ್ ಹತಿಂಗ್ ಹತಿಂಗ್ ಹತಿಂಗ್ ಹತರೆ ಫಹಿಂಗ್ ಹೈಂಗ್ ಹೈ ಖದೀಜಾ ಶಾಕಿರ್ ಫೋನ್ ಹತಿಂಗ್ ಹೈಂಗ್ ಹತರಿಂಗ್ ಅಶಿನ್ ನುವೈಂಗ್ ಎಕೆಂಗ್ ಎಕೆ ಅಳುಗನ್ ಮೆಂಗೆ ಬಪ್ಪ ಕಾಫು ತುಲುಸ್ತು ಶಮ್ರೋಸ್ ಅಬ್ದುಲ್ ಶುಕುರ್ ಆಲಿವಣಿ ದೆಹಾ ಸಬ್ಬೀಸ್ ಜುಲೈ ಫಹೆಗ್ಗ ನಿಯಾವೆಫೆ ವೇಮಾ ಬಪ್ಪಗೆ ಮಚ್ಚಂ ಎವ್ವಿಸ್ ದರಣ್ಯ ನುವತ ವಸಿಯತೆ ವಾಣಮ ಎಮ್ಮಸ್ ದೋಹೋಗೆ ತೆರೇಗ ಅಳುಗನ್ ಮೆಣ್ಣಾಗೊಳುವ ಎಕಣ್ ನಿಮ್ಮೆವುಂಗೆದೆಮೆ ಆಯಲಾಗ್ ಫರಾತುಂ ಮರಿಯಂ ಶಮ್ರ ಫೋನ್ ಹತೆ ನುವೈದ್ದೆ ಫಹೆ ಫಹೆ ಫಹೆಂಗ್ ಹತೆ ಹತೆ ತಿನೆಂಗ್ ಹೈ ತಿನೆ ಫಹೆಂಗ್ ಹಾಯಿಂಗ್ ಹತೆ ಅಲಿ ಶಹುದಾನ್ ಫೋನ್ ನುವೆಂಗ್ ಹೈ ನುವೆಂಗ್ ಎಕೆಂಗ್ ಹೈ ಎಕೆಂಗ್ ಎಕೆ ಅಹ್ಮದ್ ಶಾಜಿ ಫೋನ್ ಹತೆಂಗ್ ಹತೆಂಗ್ ಹತೆ ಸುಮೆ ಸುಮೆಂಗ್ ಹತೆಂಗ್ ಹತೆ ಹಸನ್ ಶಾವಿ ಫೋನ್ ಹತೆ ಫಹೆ ಫಹೆ ಫಹೆ ದೇ ತಿನೆಂಗ್ ಅಶೆ ಅಳ್ಗಣ್ಗೆ ಲೊಬ್ವೆತಿ ಮಾಮ ಮೀಮ್ ಗ್ರೀನ್ ಲೀಫ್ ಖದೀಜಾ ಇಬ್ರಾಹಿಂ ವಣಿ ದೆಹಾ ಸಬ್ಬೀಸ್ ಜುಲೈ ಹೈಗ ನಿಯಾವೆಫೆ ವಿಮಾ ಖದೀಜಾ ಇಬ್ರಾಹಿಂಗೆ ಮತ್ಸಂಗ್ ಎವಿಸ್ ದರಣ್ಯ ನುವತ ವಸಿಯತೆ ವಾಣಮ ಎಮ್ಮಸ್ ದೋಹುಗೆ ತೆರೇಗ ಅಳುಗಣಗೊಳುವ ಎಖ ನಿಮ್ಮವುಂಗೆದೆಮೆ ಆಯುಲಾಗ್ ಫರಾತುಂ ಆಮ್ನತ್ ಐವೀನಾ ಆಲಿ ಫೋನ್ ಹತೆಂಗ್ ಹತೆಂಗ್ ಅಶೆಂಗ್ ಅಶೆಂಗ್ ಎಕೆಂಗ್ ಎಕೆತಿನೆ ಮೆಹರ್ ಗಡಿಂಗ್ ಎಗಾರ್ ಗಡಿ ಫನ್ಸಾಸ್ ಮಿನಿಟ್ ಫನ್ಸಾಸ್ ದೆಸಿಕುಂತು ಅಡಸೋ ಮುಂತೆ ಗೆಂದವಣಿ ದಿವಿಹಿರಾಜ್ ಸೇಗಾಡು
5: ಏ ಕೊಡಕು ಫಾತ ಜೀಲಮ್ಮ ಆಹಾರ ಮಿಂಗ್ ಹ್ಯಾ ಕ್ಯಾರಿ ಗತಿ ಮೇ ಮಿಹ ಮುದಗು ಆಣ ಏನಾಜ ಆ ಪಿನ್ ನಂಬರ್ ನು ಫೆಂಡ್ ಹಿಸಾಬ ಗಣತಿ ಬೆ ಮಾಣಿ
6: ಆ
7: ಕೊಬ ಮಿತಾ ಹುನ ಡಸ್ಟ್ಬಿನ್ ಎಹರಿ ದೋ ಮೇವೆಸ್ ಡಸ್ಟ್ಬಿನ್ ಕಣ್ಣು ಲಾ ಮಾಣಿ